तौले अकासं आपे साचे गुण परगासं जति सती संतोखी आपे आपे कार कमाई है जिस करना

तुद पावा, पाए भगत साचे गुण गावा, तुद पाणे तू पावह करते, आपे रसन रसाईंदा, सोहन भगत प्रभु दरबारी, मुक्त भए हर दास तुम्हारी, आप गुआए तेरे रंग राते, अन दिन नाम ते आईंदा।

नानक नाम समावह साचे साचे ते पत होई हे। मारु महला तीजा जग जीवन साचा एको दाता गुर सेवा ते शब्द पछाता एको अमर एका पातशाही जुग जुग सिरकार बनाई हे। सो जन निर्मल जिन आप पछाता आपे आए मिलिया सुखदाता रसना शब्द रती गुण गावे।

सच कमावे साची करनी सारी हे कार कमाई जो मेरे प्रभ भाई हम मैं तृष्णा शब्द बुझाई गुरमत सद ही अंतर शीतल हम मैं मार निवारी हे सच लगे तिन सब किछ पावे सच्चे शब्द सच सुहावे एथे साचे से दर साचे नदरी नदर सवारी हे बिन साचे जो दूजे लाया माया मोह दुख सबाया बिन गुर दुख सुख जापै नाही माया मोह दुख भारी हे साचे।

तुदियाई, जिस भाणा भावै सो तुझै समाई, भाणे विच वड्डी वडियाई, भाणा किसै कराईंदा, जां तिस भावै तां गुरु मलाई, गुरमुख नाम पदारथ पाई, तुदे आपणै भाणै सब सृष्टि अपाई, जिसनु भाणा देह तिस भाईंदा, मनमुख अंध करे चतराई, भाणा ना मन्ने बहुत दुख पाई, परमे पूला आवै जाए, कर महल न कबहू पाईंदा, सतगुर मेले दे वडियाई, सतगुर की सेवा तुर फरमाई।

वा पारा निश्चलवा सा पाईला अंतर कर बंके थान सुहाया गुरमुख विरलै किने थान पाया इत साथ निभै सलाही सच्ची हर सच्चा

साच रते सच अमृत जिहवा मिथ्या मैल न राई निर्मल नाम अमृत रस चाखिया शब्द रते पत पाई गुणी गुणी मिल लाहा पावस

ज्योतमलाय सो प्रभ साच्या सद ही साच्या साच्या सब अकारा नानक सतगुर सोजी पाई सच नाम निस्तारा। भैरव महला तीजा कल मह प्रेत जिनी राम ना पछाता सतयुग परमहंस विचार।

संत मन तन हरिया रव गुण गोविंद बिन नावे सूका संसार अग्न तृष्णा जले वारो वार सोई करे जे हर जियो पावे

मन निर्मल निर्मल सच सोए, जिन ज्ञान किया तिस हर तू जान, साच शब्द प्रभ एक संजान, हर रस चाखै ता शुद्ध होए, नानक नाम रते सच सोए, बसंत महला तीजा, नाम रते कुला का करह उदार, साची बाणी नाम प्यार, मन मुख भूले काहे आए, नामो भूले जन्म गवाए, जीवत मरे मर मरन सवारे, गुरु कै शब्द साच उर धारे, रहाऊ गुरमुख सच भोजन पवित्र शरीरा, मन निर्मल सद

धरती ते आकाश चढ़ावै चढ़े आकाश गरावै पेखारी ते राज करावै राजा ते पेखारी खल मूर्त ते पंडित करबो पंडित ते मुगदारी नारी ते जो पुरख करावै।